0: स्वरूपे
1: परभंगि परमाथे समस्ति प्रभूते
0: कलंकन बिनाने कलंकी स्वरूपे
1: नमो राजर्जेश्वरं परम रूपे
0: नमो जोग जोगेश्वरं परम सिद्धे
1: नमो राजर्जेश्वरं परम वृद्धे
0: नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे
1: नमो

0: नमस्तुंग काले नमस्तुंग पाले
1: नमो सर्वदेशे नमो सर्पेशे
0: नमो राज राजे नमो साज साजे
1: नमो छा छाहे नमो माह माहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोख रोखे नमो शोक शोके
0: नमो सर्व रोगे नमो सर्पोगे
1: नमो सर्वजीतं नमो सर्पीतं
0: नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं
1: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
0: नमो सर्व दिशं नमो सर्व कृष्ण
1: नमो सर्व रंगे त्रिभंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अखिजे अपिजे समस्तं प्रसिजे
0: कृपाल स्वरूपे कुकर्मं प्रणासी
1: सदा सर्वदा हृदि सिद्धं निवासी
0: कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी
1: सदा